अंतर प्रीत भगत साची होए, पूरा गुर मेलावा होए, निज घर वसै सहज सुभाए, गुरमुख नाम वसै मन आए, आपे वेखै वेखणहार, नानक नाम

साचा सोई। साची भगत करहै दिन राती, तां तन दुख न होई। भगत भगत कहै सब कोई।

सब किछ है जिस देह सो सदा सिफत सलाह तेरी नाम मन बस नाम जिनकै मन वसिया वाज शब्द कह नानक सचे साहेब साचा नाम मेरा आधारो साच नाम आधार मेरा जिन कर शांत सुख मन आए वसिया जिन इच्छा साहब